कहे नानक सच्चे साहिब तेरा साचा नाम मेरा आधार हो साच नाम आधार मेरा कर शांत सुख मन आए वसिया सदा कुर्बान किता गुरु विटो कहे नानक सुनो संतो